रामकृष्ण हरी पहाटेच्या सूर्योदयासोबत रोज नव्याने एक नव आयुष्य सुरू करा. सकारात्मक विचार आणि सकारात्मक वृत्ती जर तुमच्याकडे असतील तर तुमचं जीवन नक्कीच सुंदर होईल. त्यामुळे नेहमीच चांगल्या विचारांच्या माणसांच्या सहवासात राहा, कारण चांगले विचार हेच माणसाचं आयुष्य बदलतात. एखाद्याच्या चेहऱ्यावर जाऊ नये, कारण प्रत्येक माणूस हा बंद पुस्तकासारखा असतो, ज्याचे मुखपृष्ठ वेगळे आणि आतील मजकूर काही वेगळाच असतो. रामकृष्ण.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आरजे शुभांगी सोबत आजच्या शुभदिन आयोरेमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज 7 सप्टेंबर हा दिवस पर्यावरण, आरोग्य आणि नव्या संकल्पांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वपूर्ण मानला जातो. निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिन. संयुक्त राष्ट्रांतर्फे दरवर्षी आजचा दिवस संपूर्ण जगात साजरा केला जातो. मानवी आरोग्य आणि पर्यावरणासाठी शुद्ध आणि स्वच्छ हवा किती मोलाची आहे याची जाणीव करून देणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. वायू प्रदूषण कमी करणं आणि आपल्या परिसराची हवा स्वच्छ ठेवणं ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. एका नव्या आठवड्याचा पहिला दिवस. गेल्या आठवड्यात जे काम अपूर्ण राहिलं असेल ते पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस सर्वोत्तम. आज भारतीय चित्रपट सृष्टीतील एका महानायकाचा वाढदिवस आणि कसदार अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या गुणी अभिनेत्रीचा जन्मदिवस आहे. भारतीय आणि मल्याळम चित्रपटसृष्टीचे अष्टपैलू अभिनेते, 3 वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते पद्मश्री ममूटी आज त्यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा करत आहेत. वयाच्या 75व्या वर्षीही त्यांची कामाप्रती असलेली निष्ठा, फिटनेस आणि अभिनयातील प्रयोगशीलता तरुणांनाही लाजवणारी आहे. राधिका आपटे आपल्या वास्तववादी आणि कसदार अभिनयानं मराठी रंगभूमी आणि चित्रपटांपासून लय भारी, घोड्यावर चढून आला नवरा, बॉलिवूड आणि आंतरराष्ट्रीय सिनेसृष्टीपर्यंत वेगळा ठसा उमटवणारी मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे आज त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. आजचा मनभावन सुविचार. जशी स्वच्छ हवा आपल्या शरीराला आणि फुफ्फुसांना ताजेतवाने ठेवते, तसेच स्वच्छ आणि पारदर्शक विचार माणसाच्या मनाला आणि आयुष्याला निरोगी बनवतात. कामावर प्रेम आणि कडक शिस्त असेल तर कोणतेही ध्येय अशक्य नसते. आणि आजची बोधकथा 1970च्या दशकातील गोष्ट आहे. केरळमधील एका तरुणाने कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आणि कोर्टात वकिली करायला सुरुवात केली. हातात काळा कोट आणि डोक्यात कायद्याच्या कलमा होत्या, पण त्याच्या हृदयात मात्र अभिनयाची प्रचंड तहान होती. तो कोर्टातून वेळ काढून नाटकांच्या आणि चित्रपटांच्या ऑडिशनसाठी धावपळ करायचा. सुरुवातीला त्याला अनेक नकारांचा सामना करावा लागला. अनेकांनी सांगितलं, तुझा आवाज चांगला नाही, तू वकिलीच कर. कित्येक चित्रपटात त्याला केवळ पाठीमागे उभा राहणाऱ्या माणसाची भूमिका मिळाली. पण त्या तरुणाने हार मानली नाही. त्याने स्वतःवर विश्वास ठेवला, रोज पहाटे उठून आवाजाचा सराव केला, भाषेवर प्रभुत्व मिळवलं आणि मिळालेल्या प्रत्येक छोट्या भूमिकेत जीव ओतला. हळूहळू त्याच्या कसदार अभिनयाने संपूर्ण भारताला थक्क केलं आणि तो वकील दुसरा कोणी नसून आजचे सुपरस्टार ममूटी बनले. तब्बल 400 अधिक चित्रपटांनंतरही ते म्हणतात, मी रोज सेटवर जातो तेव्हा स्वतःला एक नवशिका समजतो. शिकण्याची वृत्ती संपली की माणूस संपतो. तुम्ही कुठे आहात आणि लोक तुमच्याबद्दल काय म्हणतात याने फरक पडत नाही. जर तुमच्या कामात निष्ठा आणि सातत्य असेल तर तुम्ही शून्यातूनही स्वतःचं विश्व निर्माण करू शकता. तेव्हा श्रोते हो, खरी शुभता कोणत्याही नक्षत्रात नसते, ती आपल्या उत्साहात आणि प्रामाणिक कर्मात असते. जोपर्यंत तुमचं मन स्वच्छ आहे तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो. चला तर मग आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा तुमचं आमचं आवडतं रेडिओ स्टेशन रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: नमस्कार शेतकरी बंधू, शेतकरी बंधूंनो, दुग्ध व्यवसाय आज मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी स्वीकारत आहेत, काळाची ती गरजही आहे. परंतु दूध काढताना काही महत्वाच्या गोष्टी आपण पाळणं गरजेचं असतं. त्या कोणत्या गोष्टी आहेत त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. जनावराचा गोठा आणि दूध काढण्याची जागा शक्यतो वेगळी असली पाहिजे. परिसर जो आहे तो आपण स्वच्छ ठेवावा, विशेषतः जिथं आपण दूध काढतो त्याच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा स्वच्छ राहील या दृष्टिकोनातून आपण काळजी घेतली पाहिजे. तुपती जनावरं वेगळी करून त्यांचा कमरेचा भाग, मागील मांड्या, शेपटी यावरून खरारा केला पाहिजे व कास आणि सड खरबरीत स्वच्छ फडक्यानं टावेलनं पुसून स्वच्छ करावी. त्यामुळे रक्ताभिसरण वाढून जनावर कसं तरतरीत होतं. जनावराला बांधल्यानंतर कोमट पाण्यात अगदी कमी प्रमाणात पोटॅशियम परमँगनेटचे खडे टाकून तयार केलेल्या सौम्य द्रावणाने त्याची कास व सड आपण धुतली पाहिजे आणि लगेच स्वच्छ पडक्यानं किंवा टावेलनं आपण ती पुसून घेतली पाहिजे. त्यानंतर दूध काढण्यासाठी स्वच्छ व निर्जंतुक केलेली जी भांडं आहे, एक छोटासा कप व दूध गाळण्याचे स्वच्छ पांढरे कापड जागेवर आणून ठेवलं पाहिजे. कोमट पाण्यानं कास धुतल्यानंतर गाय म्हैस पाना सोडण्यास मदत करते. दूध काढणाऱ्या व्यक्तीने आपले हात पोटॅशियम परमँगनेटच्या द्रावणात धुवून स्वच्छ करावे व दूध काढण्यास सुरुवात करावी. सर्वप्रथम प्रत्येक सडातील पहिल्या काही धारा स्वतंत्र कपात काढाव्या व नंतर दुधाच्या भांड्यात दूध काढावं. कपात काढलेलं दूध साधारणतः 20 ते 25 मिली फेकून द्यावं, कारण यात जंतूचं प्रमाण जास्त असतं. दूध काढण्याची प्रक्रिया पूर्णमूठ पद्धतीनं सुमारे 7 ते 8 मिनिटात पूर्ण करता येते. दूध काढण्यासाठी विशिष्ट आकाराची भांडी आपण वापरली पाहिजे. दूध काढताना जनावरास शक्यतो वाळलेली वैरण, घास खायला घालू नये, फक्त आंबवून द्यावं. स्वच्छ दूध कोरड्या स्टीलच्या भांड्यात काढून घ्यावं. ही झाली काही पायाभूत मूलभूत माहिती की बाबा दूध काढताना कोणत्या गोष्टीची आपण काळजी घ्यायला पाहिजे. या संदर्भामध्ये विस्तृत तांत्रिक मार्गदर्शन आपल्याला जर आवश्यक असेल तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पशुविज्ञान शाखा जी आहे त्याचे जे कार्यक्रम सहायक आहेत यांच्याशी जर आपण संपर्क केला तर आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे त्याच्याविषयी मार्गदर्शन मिळू शकतं. तर आपण ह्या सर्व बाबी समजून घ्या आणि शास्त्रज्ञ मार्गदर्शनाखाली वापरा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: या विभागाचे सहाय्यक संचालक विशाल जी राठोड यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचं त्यांनी प्रस्ताव.
1: सर्वप्रथम रयतेचे साम्राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अहिल्याबाई होळकर या सर्वांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. आपण सर्व जे आपला पिछडलेला वर्ग आहे, विमुक्त जाती व गट्टा जमाती यांच्यासाठी जे समाज त्यांना त्यांचं उत्थान करण्यासाठी, त्यांना विकासाच्या घडीवर आणण्यासाठी सर्व कार्यरत करत असणाऱ्या सर्व समाज सेवकांचं सुद्धा मी विनम्र अभिवाद करून स्वागत करतो. आज आपण 31 ऑगस्ट हा दिवस भटके विमुक्त दिन म्हणून साजरा करतो. भटके विमुक्त दिन म्हणजे नेमकं काय? की सुरुवातीपासून आपला हा समाज हा भटकता समाज आहे. सुरवी सर्वजण हे व्यवसाय करण्यासाठी इकडे तिकडे भटकत असायचो, कारण हा आपला प्रोफेशनचा एक भाग होता. मग आपण फक्त व्यापारासाठी भटकत होतो का? तर नाही. तर आपण साम्राज्यांच्या माहितीची देवाणघेवाण करत होतो, अर्थव्यवस्था चालवत होतो. तसेच तिथं आपण संरक्षणासाठी निघाल्या साम्राज्याला काय पाहिजे, गुप्त हेराची माहिती पाहिजे. आपण सर्वांनी प्रात्यक्षिक बघितलं की कसं ते नाव ओळखायचे. तर हे सर्व काम हा आपला भटकता समाज करत होता. म्हणजे केवळ व्यापार किंवा पोटासाठी नाही, तर देशासाठी सुद्धा आपण भटकत होतो. परंतु जेव्हा इंग्रजांचं सरकार भारतावर आलं, तेव्हा इंग्रज शासनाला इतर समाजांचे स्थायिक समाज होते त्यांची भीती कमी होती, परंतु आपली भीती जास्त होती. का? कारण ह्या समाजाला एक कसं बंदिस्त ठेवणार, त्यासाठी इंग्रज शासनाने एक कायदा आणला होता. त्याचं नाव होतं क्रिमिनल राईट्स ऍक्ट. म्हणजे काय केलं शासनाने, ब्रिटिश सरकारने, की या सर्व ज्या भटकत्या जमाती आहेत यांना बंदिस्त केलं. यांच्यावर कोणत्याही पोलीस स्टेशन मध्ये, समजा आता तुम्ही जळगावमध्ये आला, तर सर्वप्रथम तुम्हाला जळगावच्या पोलीस स्टेशनला हजेरी लावायची. कोणताही गुन्हा जळगावमध्ये घडला तर सर्वप्रथम भटक्या विमुक्त जमातीतील ज्या ट्राईब्स आहेत, ज्या जमाती आहेत, त्यांना सर्वप्रथम गुन्हेगार म्हणून घोषित केलं जायचं किंवा संशयाच्या नजरेने बघितलं जायचं. तर हा असा अमानुष कायदा, याच्यातून आपल्याला मुक्तता स्वातंत्र्य आपल्याला कधी मिळालं 1947 ला, तरी सुद्धा आपल्याला या कायद्यापासून मुक्तता मिळालेली नव्हती. हा कायदा चालूच होता. 31 ऑगस्ट 1952 रोजी या कायद्यात हा कायदा रद्द करण्यात आला. त्यामुळे आपण हा दिवस सन्मानाने, ज्या दिवसाने हा कायदा रद्द झाल्यापासून विमुक्त जमाती या सन्मानाने जगू लागल्या, त्या दिवसाची ओळख म्हणून आपण भटके विमुक्त दिन साजरा करण्याचा निर्णय 2025 सालापासून घेतलेला आहे. तर हे दुसरं वर्ष आहे आणि या समाजातील लोक पाळलेल्या लोक परंपरा, तसेच समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात जोपर्यंत आपण जोडत नाही तोपर्यंत हा समाज पुढे आहे का? नाही. मग या समाजापर्यंत विकासाची गंगा कशी पोहोचेल, याच्यासाठी हा दिवस साजरा करून जास्तीत जास्त लोकांना या समाजासाठी असलेल्या योजनांची माहिती मिळावी, याकरता आपण हा दिवस साजरा करतोय. त्यासाठी आपण आलेल्या सर्वांचे, तसेच या समाजासाठी झटत असलेल्या सर्व समाज बांधवांचे मी मनापासून आभार करतो.
0: आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते आदरणीय पिकांची यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. पिकांची लोहार.
2: नमस्कार उपस्थित मान्यवर व सर्व आपण आदरणीय, जे संस्कृतीचा जोपासण्याचा रथ ओढणारे आपण सगळेजण, आपल्या सर्वांना प्रणाम. एक घोषणा आहे, भारत माता की जय, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. खरे संस्कृतीचे वाहक आणि संस्कृती जोपासणारे आम्ही आजचा विमुक्त दिवस, भटके विमुक्त दिवस म्हणून आपण आज एकत्र आलेलो आहोत. मुळात आम्ही पूर्वापार नुकतंच होतो, मात्र मोगली आणि ब्रिटिशांच्याच कालखंडामध्ये आपण बंदिस्त झालो. खर जर बघितलं तर आपण 1570 पासून मेवाड मधून बाहेर निघालो आणि आपल्या उपजीविकेसाठी ज्या ज्या कलेचं आम्हाला ज्ञान आहे त्या कलेचा उपयोग करून आम्ही त्या त्या ठिकाणी आपला उदरनिर्वाह चालवला. मग त्यापूर्वी काय करत होतो आम्ही? आम्ही तेच करत होतो, पण त्या त्या राज्यातील त्या त्या राजासाठी आणि या राष्ट्रासाठी आम्ही कार्य करत होतो. कार्य काय होती ते आता आपण बाहेर नृत्य बघितले, काही कला बघितल्या, अशा या सगळ्या कला त्यावेळी कुटुंब आणि राष्ट्र यासाठी उपयोगात आणले जात. म्हणजे आपण हा जर डोळ्यास काही गोष्टी डोळ्यासमोर घातल्या तर आपल्या असं लक्षात येईल, आज आपल्या देशाच्या काण्या कोपऱ्यांमध्ये मोठमोठे गड कोट आहे, ती कोणी बांधले? तर आमच्या भटक्या समाजातील काही जातींनी. बेलदार समाज असेल, मोठमोठे गड कोट त्यांनी बांधकाम केलं, त्यांना त्यांचं ज्ञान होतं की मातीमध्ये कोणता पदार्थ मिसळायचा, गवत मिसळायचं, कोणती कोणती पदार्थांचं मिश्रण करून ती भिंत लिपायची, आणि ती भिंत आजही शेकडो वर्ष उभी आहे याच ज्ञान आमच्या त्या समाजाला आहे. मोठमोठे किल्ले उभे आहेत, मोठमोठ्या लेण्या उभ्या आहेत, त्या कोणी उभे केल्या आहे? आम्ही सर्वांनी, आमच्यातील समाज बांधवांनी. त्यावेळेस आर्किटेक्ट होते का, इंजिनियर होते का, कॉम्प्युटर होते का, मोबाईल नव्हता, संदेश वहनाचं साधन नव्हतं, मात्र त्यावेळी कोणता दगड किती वर्ष टिकेल, 100 वर्ष टिकेल, 500 वर्ष टिकेल, 1000 वर्ष टिकेल याच ज्ञान असलेलं आमचा समाज. 1000 वर्षापासून ती गड केली आज उभे, आणि ते आमच्या समाजाने आमच्या बांधवांनी उभे. आपण जर 322 चा कालखंड पाहिला, चंद्रगुप्ताचा कालखंड जर पाहिला, तर खरं दिसायला लागतं आपल्याला म्हणजे खूप भूतकाळ द्यायची गरज नाहीये. 322 त्या काळापासून आमचा भटका समाज खरं संस्कृतीचं संगोपन वहन करत. आता आता जर म्हटलं आम्ही छत्रपती शिवरायांच्या कालखंडामध्ये कुठून तिकडे जर संदेश न्यायचा असेल तर कोणी गेलं? एक चांगलं आपल्याला लगेच पटकन नावावर येत, बहिजी नाईक. बहिजी नाईकांबरोबर भली मोठी सेना होती, एकच समाज नाही, भटका समाजाची भली मोठी सेना होती. त्या सेनेवर आधारित साम्राज्यामध्ये काय काय घडतंय, काय गडबडी होत आहे, काय संभावना होणार आहे, आणि त्याला सामोरं कसं जावं लागेल, समोरच्याला हातभार कसं करावं लागेल याची इत्यंभूत माहिती देण्याची यंत्रणा बहिजी नाईकांबरोबर सोबत होती. ही कोणामुळे? आता जी गुप्त कला पाहिली आपण हातवारे, संदेश वहनाचं कार्य होत, काही घडत असेल तर लगेच कळत होत न सांगता. ही आमची कला आता लुप्त व्हायला, त्या आम्हाला लुप्त होऊ द्यायच्या नाही, त्या आम्हाला कायम टिकवायच्या. म्हणजे आमच्या जवळच असलेली वेरूळची लेणी, अजिंठा लेणी जर पाहिलं, रंगकाम करणारा आमचा समाज, चित्रकारीचा चित्रकथा समाज, काय केलं त्यांनी? 1000 वर्षापासूनची ते चित्र जशीची तशी होत, रंग रंगछटा, त्याच प्रचंड ज्ञान असलेले हे समाज घटकांनी त्यावेळेस वापरलेलं आजही तसच तस उभं आहे. एवढं सगळं ज्ञान. मग आमच्या त्या जुन्या काळामध्ये आरोग्याची काळजी कोण घेत होत? आम्ही सगळं आरोग्याची काळजी घेतो. मोठमोठी युद्ध सतत सुरू होती, सतत मारामाऱ्या सुरू होत्या, प्रत्येक राज्यामध्ये काही ना काही युद्ध सुरू असायचं, आणि अनेक सैन्य हे घायल व्हायचे, गोष्टींवर मात करतो. आता आता एक थेरपी आली आहे अग्निकर्म म्हणून आयुर्वेदात, ती आता आली आहे का नाही. पूर्वीपासून डाग देण्याची पद्धत होती माझ्या काळात, तर आपण 20 वर्षापूर्वी जर आठवलं तर म्हणलं की अमानुष पद्धतीने काहीतरी केलं जात. म्हणीच नाही, अमानुष पद्धतीने ते म्हणीच नव्हतं, कारण डाग देण्याची अग्निकर्माची पूर्वीपासूनची पद्धती होती. एखाद्या आजारावर नियंत्रण करायचं असेल त्या स्पॉटला अग्निकर्म, पितळाचा शिक्का असेल, चांदीचा असेल किंवा तांब्याचा असेल, त्या शिक्क्याला गरम करून तिथं तो डाग दिला जात होता, त्याला अग्निकर्म आताच्या भाषेत म्हणतात. एवढा शूरवीर पराक्रमी आमचा समाज आहे, बोलतानी सांगते आहे. पण काय झालंय, आपण धीरे धीरे स्वतःच अस्तित्वच विसरायला लागलो, आपणच स्वतःला कमी समजायला लागलो, आपणच म्हणायला लागलो की नाही पाहिजे काय जुन नाही. टेक्नॉलॉजीच्या जीवनामध्ये इंटरनेट आलं, मोबाईल आला, वस्तू लागताय, त्याच वस्तू लागत होती आम्हाला. संदेश पुरवण, प्राण्यांची भाषा समजत होती आम्हाला, पक्ष्यांची भाषा समजते आम्हाला, प्राण्यांच्या माध्यमातून संदेश वहन करत होतो आम्ही, पक्ष्यांच्या माध्यमातून संदेश वहन करत होतो आम्ही. विश्वाच्या पाठीवर जर दळणवळण असेल ते आमच्या भारतातल्या भटक्या समाजाने केलं, रेशीम पोहोचवणं असेल, धनधान्य पोहोचवणं असेल, मसाले पोहोचवणं असेल, ते आमच्या भटक्या समाजाने कोण होत, आम्ही आम्ही होतो. म्हणून कितपर्यंत आम्ही बोलतो भारताचा झेंडा देशभर उंचवला जातोय तो आमच्या भटक्या समाजाने, आणि त्याच भटक्या समाजाला आता विस्मृती येते, त्याच समाजातल्या तरुणांना त्याच समाजातली लाज वाटायला लागते. ही चिंतन करायची गरज आपल्याला, आणि काही गोष्टी आपल्याला बदल करण्याची गरज आहे. काय बदल करायची गरज आहे, तर निसर्गाच्या आणि जगाच्या असलेल्या प्रवाहाबरोबर आपण चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काळाची गरज काय आहे, तर आम्ही शिक्षित झालो पाहिजे. आमचा जो समाज बांधव शिक्षित नाही, त्या समाज बांधवाने शिक्षणामध्ये आलो, शिक्षणाच्या प्रवाहात आलो. व्यसनाधीनता आमच्या समाजामध्ये बऱ्यापैकी आहे, ती घालवली पाहिजे. कारण मग आमच्या शिक्काच लागतो ती तसेच आहे, मग आम्ही कधी बदलू, बदलायची वेळ आली आहे. कारण आम्ही जगाच्या पाठीवर सगळ्यात हुशार असलेली लोक, पण आज व्यसनामुळे आणि शिक्षणामुळे आज आम्ही मागे आहोत. पुढे जायचं कोणाचं काम आहे, पुढे न्यायची जबाबदारी कोणाची आहे, आमच्या सगळ्यांची. म्हणून मी ज्या ज्या समाजामध्ये आहे त्या समाजातील परंपरा संस्कृती या जोपासण्याची आमची जबाबदारी आहे, आणि ती आम्हालाच जोपावी लागेल. बाहेरून कोणी येणार नाही आमची संस्कृती जपायला, बाहेरून फक्त एकच येतील, तुमच्यातल्या तुमच्या जातीभेद निर्माण करणार, तुमच्यातल्या तुमच्या जातीभेद करून तुमच्यावर राज्य वळवण्यासाठी प्रयत्न करणार येतील, बाकी कोणीच येणार असं म्हणणार नाही. अरे बाबा तुम्ही शिक्षणात मागे आहे, चला ना पुढे, तुम्हाला आम्ही पुढे घेऊन तो वाशी येणार नाही. मग या जातीयतेमध्ये फूट पाडणारे जे असतील त्यांना आम्ही ओळखणं शिकवलं. या राष्ट्राचे खंदे आधाराचे जर खांब म्हटले तर आम्ही समाज आहोत, सगळे आम्ही समाज आहोत. आणि हेच खांब जर बाजूला सरले तर हे राष्ट्र कोण म्हणून देईल, विदेशी संस्कृतींना हेच हवंय. कारण भारत कधीच गुलाम होऊ शकला नाही पूर्णपणे. आम्हाला स्वातंत्र्य मिळालं, ऑलरेडी आम्ही स्वतंत्रच होतो, काहीसा भागच आमचा स्वातंत्र्य नव्हता. आमच्यावर अनेक आक्रमणांनी राज्य करण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही कायम गुलाम झालो नाही. कारण आमची जी सगळी संस्कृती वाहत होतो ना आम्ही संदेश वाहत या सगळ्यांनी ते टिकून ठेवलं प्रत्येकामध्ये लढावं या वृत्ती जागी ठेवली का हे राष्ट्र माझा आहे ही संस्कृती माझी आहे हा समाज माझा आहे आणि तो टिकला पाहिजे यासाठी आम्ही प्रत्येक वेळी लढतो त्याची प्रचिती म्हणजे काय 1857 चा उठाव कशामुळे यशस्वी झाला तो यशस्वी झाला आमच्या सगळ्यांमध्ये त्यावेळेस मोबाईल होता नाही कोणती यंत्रणा नव्हती ही यंत्रणा होती या यंत्रणेतून माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये विषय गेला आणि ठरलं 1857 या दिवशी आपल्याला उठाव करायचा हे पोहोचवलं आम्ही सर्व भटक्या समाजाने पोहोचवलं आणि उठाव ठरल्याप्रमाणे त्याच दिवशी उठाव झाला इंग्रजांनी येरलं अरे हे जर थांबवायचं असेल तर या भटक्या समाजावर बंधन लादली पाहिजे आणि बंधन लादली पाहिजे आणि यांना कुठेतरी एका ठिकाणी बंदिस्त केलं पाहिजे म्हणजे त्यांनी प्रत्येक वेळी रिपोर्टिंग केली पाहिजे हालचालच्या वेळेस हा कायदा आणला त्यांनी 1871 साली काळा कायदा म्हणूया आपण म्हणजे पुढे दरोडा झाला कि भटक्या समाजातल्या पारधी समाजाला पकडून द्या बेरड समाजाच्या पोरांना पकडून घेऊन जा जिथं जो समाज असेल त्या समाजाच्या लोकांना उचलून घेऊन जायचं आणि त्यांच्यावर ठपका मारायचा हा त्यावेळेस इंग्रजांनी लादलेला कायदा आणि तथापि त्यावेळेच्या राजकीय लोकांनी त्यावेळेच्या परिस्थितीच्या लोकांनी आपल्याला गुन्हेगारी जमात उघडून पाहायला नाही त्यांचा दोष नाही आहे कारण इंग्रजांचं धोरणच होत थोडा आणि राज्य करा आमची मानसिकता बदलवा काळे इंग्रज तयार करा आणि काळ्या इंग्रजांनीच इंग्रजांचं राज्य करा या धोरणात्मक बाबींमुळे आम्ही त्या शटरिंग होम लॉक होम मध्ये आहे आणि काय झालं तर काही विपरीत घटना घडल्या कि सहज सोप आमच्या समाज माध्यमांना स्वातंत्र्य मिळालं 1947 साली त्यावेळेच्या तथाकथित शासनाने विचार नाही केला की अरे या देशातला जो 15-20% असलेला भटका समाज आजही बंदिस्त आहे तो मुक्त नाहीये त्याच्यावर अजून कायदा लागूया त्याच्याकडे लक्ष 5 वर्षानंतर गेलं आणि तो कायदा 1 ऑगस्ट 1952 साली रहित केला 31 ऑगस्ट 1952 साली तो कायदा रद्द केला आणि रद्द केला मात्र धोरण नव्हती कि या मंडळींचं व्यवस्थापन काय करायचं यांच्या उदाहरणात निर्वाह साधन काय असलं पाहिजे यांच्या अडीअडचणी कशा असल्या पाहिजे याचा कोणताच विचार नव्हता अनेक वर्ष आमचा भटका समाज मेल ते काम मेल त्या ठिकाणी गावोगावी भटकायला लागला ज्या कला येतात त्या कला सादर करून पोट भरायला पण कोणाच्या पुढे आमच्या समाजाने आजपर्यंत हात पसरवलेले नाही आजपर्यंत कारण त्याच्यामध्ये उपजत कला आहे उपजत ज्ञान आहे मारी तिथं पाणी काढी ही वृत्ती आमच्या समाजात म्हणून आमचा समाज कोणाच्या पुढे हतबल झाला नाही कोणा पुढे त्याने हात पसरवले नाही मात्र तरी सुद्धा आम्ही भटकतच राहिलो काहीसा समाज हा त्या त्या ठिकाणी स्थिर झाला मात्र बहुसंख्य समाज हा फिरतोच आहे आजही मात्र मग या समाजाच्या समस्या सुटतील कशा याच्यावर विचार करेल कोण याच्यावर आजपर्यंत गेल्या 3 वर्षापर्यंत कोणी विचार करत नव्हता मात्र गेल्या 3 वर्षापूर्वी सध्याच्या असलेल्या शासनाने आमचा विचार केला कि भटक्या समाजाला काय काय समस्या येतात एखादी घटना घडते कोणीतरी त्यांना पकडत चिरडत मारत त्याच्यामध्ये कोणीतरी मरून जातो आमच्यातला आणि विचारलं कोण होत तर कागदच नसतो ना. आधार कार्डही नाही आमच्या जवळ, रेशन कार्डही नाही आमच्या जवळ, पत्रच नाही आमच्या गावात. मग या शासनाने विचार केला की जो महाराष्ट्रामध्ये 35% असलेला भटका समाज आहे यांच्यासाठी कायदा तयार केला उमाजी नाही यांच्या माध्यमाने योजनेच्या माध्यमाने. आणि सुरू झालं की महाराष्ट्रभरातील कानाकोपऱ्यातल्या भटक्या समाजाच्या वस्त्या आयडेंटिफाय करायच्या आणि भटक्या समाजाच्या कोणत्या कोणत्या समस्या आहेत त्या समस्यांवर तोडगा काढायचा, त्यांना लागणारे कागदपत्र प्रोव्हाइड करायचे. मुळात आता आमची पहिली सुरुवात काय तर आमचा समाज आज इथं उद्या तिथं परवा कुठे माहितीच नाहीये. मग जन्म झालाय पण नोंदच नाहीये, मग काय करायचं? आधार कार्डच निघत नाहीये, काय करावं? तर त्याला तोडगा उमाजी नाही. महाराजस्व अभियान अंतर्गत त्यांना गृह चौकशी अहवाल किंवा स्थानिक ठिकाणच्या प्रतिनिधी असतील किंवा शासकीय यंत्रणा असेल त्यांना अधिकार दिला की तुम्ही सादर करा अहवाल आणि त्या मंडळींना जन्म पुरावा द्या, त्यांना आधार कार्ड द्या, त्यांना जातीचे दाखले द्या, जे जे डॉक्युमेंट लागतात ते या शासनाने आमच्यासाठी लागतात. स्वातंत्र्य मिळून किती काळ खंड झाला तरी आमच्याकडे कोणी बघत नव्हतं. आम्हाला आमच्या बद्दल विचार करणार हाच कालखंड आहे. आमच्या व्यवस्था प्रचंड होत्या, प्रभावी होत्या. आजही आम्ही कोर्टाच्या पुढे कधी हात पसरवत नाही, फक्त काही गोष्टी आपल्याला बदलवाव्या लागतील. आजही आमच्या स्वतंत्र जात पंचायती आहेत, वर्षानुवर्ष कोर्टाला फेऱ्या मारत नाही आम्ही. आजही गावपंचायत बसते आमची आणि लगेच निर्णय होतो. पंचायत विषयाचा निर्णय होत नसेल मढीला जाऊन किंवा पुण्याला जाऊन गणितनाथांच्या यात्रेला जाऊन वर्षाच्या शेवटी का होईल ना आमच्या केसचा निकाल लागतो. म्हणजे किती प्रभावी यंत्रणा आहे आपली, मात्र ही जोपासावी लागेल आपल्याला. आता जसं सरांनी म्हटलं की आता ही 50-60-70 वर्षाची मंडळी याच्यानंतर हे लोक पाहून जाणार आहे. मी म्हणे हे लोक पाहू द्यायचं नाही आपल्याला. आमचं अस्तित्व म्हणजेच आमची ही संस्कृती आहे, लोक पावेल का? मग आम्हाला हे पाणी पुन्हा पुढे पुढे पुढे पुढे न्यायचंय आणि असं तसं पाणी नाहीये. आपलं अमृताचं पाणी यांची संस्कृती आहे ना, अमृताचं पाणी. मग ती जोपासली पाहिजे, ती जोपासण्याची आमची सर्वांची जबाबदारी. असंच भटक्या समाजासाठी काम करणारे अनेक समाजामध्ये आपल्या समाजामध्ये संघटना उभ्या राहिल्या. त्याची एक संघटना मराठवाड्यामध्ये भटके मुक्त विकास परिषदेची स्थापना झाली 1992 साली. कारण धाराशिव जिल्हा असेल, लातूर जिल्हा असेल, या भागामध्ये पारधी समाज, नाथ समाज, गस्ती समाज अशा बऱ्याच मंडळी जेव्हा म्हटलं काही घडलं की त्यांना उचलून नेलं जात होत, डांबून दिलं जात होत, काही नसतं. हा समाज पुन्हा त्याच मार्गाला जात होता वारंवार. मग हा पुन्हा या मंडळींच्या आपल्या सर्वांच्या प्रवाहात आला पाहिजे म्हणून काय करायची गरज आहे तर भटकी मुक्त विकास परिषदेने ओळखून शिक्षण, स्वावलंबन आणि सुरक्षा या गोष्टीवर काम केलं पाहिजे म्हणून पाऊल टाकलं आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये यमगरवाडी प्रकल्प सुरू झाला. पहिली यमगरवाडीला आश्रमशाळा सुरू झाली आणि बघता बघता तिथून क्लास 1 अधिकारी, क्लास 2 अधिकारी, क्लास 3 अधिकारी निर्माण व्हायला लागले आमच्या. हे यशस्वी झालं आमच्या भटकी मुक्त विकास परिषदेच्या या कार्यामध्ये. अजून काय तर भटका समाज काही इकडे घडी थांबत नाही, मग तो गावोगावी भटकतो. म्हणून जिथं 10-15 जिथं 20-25 घरं असतील त्या ठिकाणी जाऊन पालावरची शाळा चालू केली. अशा शेकडो पालावरच्या शाळा आज भटके मुक्त विकास परिषदेच्या माध्यमातून सुरू आहे. पटलं तेव्हा चोरी झाली की यंत्रणा उचलून घेऊन जाते, योग्य मार्गदर्शन नाही म्हणून, कायद्याचं ज्ञान म्हणून सुद्धा त्या कार्यशाळा आपण घेत असतो. आताची स्थिती बदलली आहे. आज शासन आमच्या खांद्याला खांदा लावून उभं राहिला त्याची प्रचिती म्हणून समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून भटके विमुक्त विकास परिषद सर्व इतर मागास विभाग कल्याणच्या माध्यमातून समिती स्थापन केली गेली की भटक्या समाजाच्या समस्या सगळ्या सुटल्या पाहिजे. त्यासाठी चार अशासकीय सदस्य आणि शासनाच्या विभागांचे प्रमुख अशी विनंती समिती स्थापन झाली आणि त्या समितीच्या माध्यमातून गावागावात जाऊन तिथं सर्वे झाला पाहिजे. सर्वे होऊन त्या समाजाच्या कागदपत्रांच्या ज्या ज्या समस्या असतील त्या सोडल्या पाहिजे यासाठी ती समिती काम करते. म्हणून आपल्या सर्वांच्या लक्षात घेण्याची काय गोष्ट आहे, गरज अशी आहे की माझा समाज ज्या ज्या गावात आहे त्या त्या समाजाच्या काय काय समस्या आहे त्या सगळ्या समस्या आपण समाज कल्याण विभागा थ्रू समाज कल्याण विभागापर्यंत पोहोचवू आणि आपल्या समाजाचा सर्वे झाला पाहिजे की माझ्या समाजामध्ये ह्या ह्या अडी अडचणी आहे. त्या अडचणी जर लक्षात आल्या तर शासनही कॅम्पिंग करतील, गरज आपल्या समस्याही सुटतील. त्यासाठी आपण प्रयत्न करतोय की प्रत्येक तालुक्याची समिती आणि प्रत्येक वस्तीची पुन्हा समिती म्हणजे तालुक्याची प्रत्येक समाजाच्या प्रतिनिधींची समिती आणि प्रत्येक गावामध्ये गावाची समिती आणि गावामध्ये प्रत्येक समाजाचे दोन प्रतिनिधी त्यांनी आपल्या समाजासाठी काम करायचं. आता आपण जिल्ह्यापर्यंत पोहोचतोय, तालुक्याला ठराविक ठिकाणी आपण पोहोचतोय, तर आपल्याला आता आपल्या प्रत्येक वस्तीपर्यंत जायचं आहे आणि मला विश्वास आहे आपण सगळेजण मिळून ते जायचं. म्हणून आज मुंबई सारख्या ठिकाणी सुद्धा आमचा समाज त्याला राहिला जागा नाही, शिक्षणाचा तर दूरच विषय आहे. म्हणून ठाण्यासारख्या ठिकाणी सिग्नल वरची शाळा सुरू केलेली आहे. रात्रीच्या वेळेत चौकात सिग्नल लांबच्या ठिकाणी शाळा लागते. आपल्या भटक्या समाजाच्या पोरांना जमा केलं जात. शाळा म्हणजे काय, शाळा म्हणजे अगोदर तर आंघोळ करण्याचं शिक्षण, स्वच्छ नीट राहण्याचं शिक्षण. आणि या स्वतःला सुशिक्षित म्हणणाऱ्या समाजाला त्यांच्या सारखं उभं करण्याचं शिक्षण. म्हणून आपण सगळेजण बोलण्यासारखे अनेक विषय आहेत. आपण इतके मोठी आपली म्हणजे आपली संस्कृती इतकी प्रभावी आहे की एका समाजावर बोलायचं म्हटलं तर आम्हाला वेळ नाही पडणार. प्रत्येक समाज कुशल आहे आमचा, प्रत्येक समाजामध्ये अमृत भरलेला आहे, मात्र त्याला थांबू द्यायचं नाही आम्हाला, त्याला खंडित होऊ द्यायचं नाही आम्हाला, आम्हाला त्याला कायम वाहू द्यायचं. मग आमचा आजचा 31 ऑगस्ट फक्त जळगावला साजरा करायचा का, नाही, प्रत्येक गावापर्यंत हा आमचा दिवस साजरा करायचा. जिथं जिथं माझा समाज राहतो तिथं तिथं माझा हा दिवस साजरा झाला पाहिजे. कारण आम्ही खूप झेल. आणि अजून एक माझा महत्वाचा विषय माझा तुम्हाला सांगायचा राहून गेला. बऱ्याच जणांमध्ये आमच्यामध्ये न्यूनगंड तयार केला जातो की भटके विमुक्त समाज म्हणजे दुर्लक्षित कमी लेखला जातो. आम्ही कमी नाही, कारण संस्कृतीचे खरे रक्षक कोण, आम्ही संस्कृती वाहक कोण, आम्ही सगळे. आम्ही कमी कसे आहे, आम्ही कमी नाही.

আমি, নিতারে ছাতিতে আমি, म्हणून आम्ही लढवय्यात गावाचं राज्याचं रक्षणाच्या सीमेवर राहणारे आम्ही सगळे, म्हणून आम्ही गावाच्या सीमेवर आहोत, ना की आम्हाला दुय्यम लेखलं जातं म्हणून नाही. हा समज आम्हाला फोडून टाकायचा. आज रोजी दोन तीन गोष्टीचा संकल्प आपण करू. मी ज्या समाजात आहे त्या समाजाचा अभिमान मला असला पाहिजे. दुसरं, मी चार पावलं पुढे गेलोय तर माझा समाज माझ्या बरोबर माझ्या जागेबरोबर आला पाहिजे, ही जबाबदारी आमची आहे. मी शिकलो म्हणून मी पुढे गेलो असं आम्हाला करायचं नाहीये. तर माझ्या समाजाला मला बरोबर न्यायचं आहे. माझा समाज शिक्षित नाहीये, त्याला शिक्षणाच्या प्रभात आणण्याची आपल्याला गरज आहे. आज जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर 180 वस्ती आपण आयडेंटिफाय केल्या आहेत शासकीय जिल्ह्यामध्ये. 180 ठिकाणी आपल्या वस्ती आहेत. आणि व्यसन सगळ्या विश्वाचं दारिद्र्य आपल्या वस्त्यांमध्ये भरलेलं असत. ते खोडून टाकायचं, हे पुसून टाकायचंय. आम्हाला समाजाला अभिमानाने सांगायचंय आम्ही ते नव्हतो आणि ते नाहीच आहे आम्ही आणि ते नसतारच आहे आम्ही, ते दाखवावं लागेल. म्हणून जिथं आहोत ज्या संस्कृतीत आहोत त्याचं संगोपन आणि पुढे पास करण्याची जबाबदारी आमच्या सर्वांची आहे. एवढंच बोलून थांबतो.

0: आपल्याला सुंदर असा बोलतोय.
1: एक थोडीशी माहिती सांगतो. आता ह्या मुलीने काय केलं तुम्हाला कळलं का? की होळीमध्ये आणि दिवाळीमध्ये बंजारा समाजामध्ये एक विशेष प्रथा असते, तिथे भावाला आशीर्वाद देतात, त्याला बेरिया असं म्हणतात. जसं त्या मुलीने समोर येऊन ती आरती घेतली. मग बंजारा समाज हा निसर्गपूरक समाज होता, त्यांच्याकडे पारंपरिक मध्ये शेकडो गाई आणि बैल असायचे. मग ते बैलांची आणि आपल्या बैल सांभाळणाऱ्या भावाची एक पूजा करत त्याला आशीर्वाद द्यायचा सगळ्या बहिणी, तो एक प्रोग्राम होता. नंतर त्यांनी एक होळी सारखं इथे केलं होतं. तर आजही बंजारा समाजामध्ये होळी ते होळी जेवढे मुलं जन्मतात त्या मुलांचा नामकरण सोहळा हा होळीतच होत आहे. बरोबर. होळीनंतर जेवढे काही 12 महिने म्हणजे होळीची होळी पेटली त्याच्यानंतर एक सेकंदाने मुलगा जन्मला तर त्याचा पुढच्या होळीला बारसा होतो. आणि हे जे समोर गवत होत त्याला तीज म्हणतात. आणि योगायोग असा की ह्या वर्षी तर तीजचा प्रोग्राम हा कालच, दरवर्षी राखी पूनमला बंजारा समाज मध्ये तीजचा प्रोग्राम होता आणि राखी पूनम काल परवाचा. त्याच्यामुळे आपला हा योगायोग जुळला.
0: पिंपळखेड माध्यमिक आश्रम शाळा
2: लक्ष्मीचा अवतार म्हणजे ज्याप्रमाणे जोगवा मागणारा जोगती किंवा जोगवा मागणारी जोगती, अगदी त्याच पद्धतीने गुलाचरणापासून आणि अनंत काळापासून त्याच्या घरापासून त्यानं स्वतःला अर्पण केलंय त्याकडून लक्ष्मीकडे तिचा आविष्कार. अर्थात अंगणात दारा दारात येणारा आईची विनंती करणारा हा पुत्र आज

पिंपरखेड माध्यमिक आश्रम शाळा जोरदार असं पोत्र नृत्य या ठिकाणी सादर केलेलं आहे. आता यानंतर प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा तळोदे.

0: लोणाताया माध्यमिका संस्था लोणजे आता तळोबेजी शाळा आपल्या समोर असं गीत घेऊन येत आहे. हे जी या गीतातली जी भविष्यवाणी आहे, सेवालाल महाराजांनी 150 वर्षापूर्वी ती भविष्यवाणी केलेली होती.
1: वाट बघाला असं मागे वाटेने सहार दिली.

एका नव्या आठवड्याचा पहिला दिवस. गेल्या आठवड्यात जे काम अपूर्ण राहिलं असेल ते पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस सर्वोत्तम. आज भारतीय चित्रपट सृष्टीतील एका महानायकाचा वाढदिवस आणि कसदार अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या गुणी अभिनेत्रीचा जन्मदिवस आहे. भारतीय आणि मल्याळम चित्रपटसृष्टीचे अष्टपैलू अभिनेते, 3 वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते पद्मश्री ममूटी आज त्यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा करत आहेत. वयाच्या 75व्या वर्षीही त्यांची कामाप्रती असलेली निष्ठा, फिटनेस आणि अभिनयातील प्रयोगशीलता तरुणांनाही लाजवणारी आहे. राधिका आपटे आपल्या वास्तववादी आणि कसदार अभिनयानं मराठी रंगभूमी आणि चित्रपटांपासून लय भारी, घोड्यावर चढून आला नवरा, बॉलिवूड आणि आंतरराष्ट्रीय सिनेसृष्टीपर्यंत वेगळा ठसा उमटवणारी मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे आज त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. आजचा मनभावन सुविचार: जशी स्वच्छ हवा आपल्या शरीराला आणि फुफ्फुसांना ताजेतवाने ठेवते, तसेच स्वच्छ आणि पारदर्शक विचार माणसाच्या मनाला आणि आयुष्याला निरोगी बनवतात. कामावर प्रेम आणि कडक शिस्त असेल तर कोणतेही ध्येय अशक्य नसते. आणि आजची बोधकथा 1970च्या दशकातील गोष्ट आहे. केरळमधील एका तरुणाने कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आणि कोर्टात वकिली करायला सुरुवात केली. हातात काळा कोट आणि डोक्यात कायद्याच्या कलमा होत्या, पण त्याच्या हृदयात मात्र अभिनयाची प्रचंड तहान होती. तो कोर्टातून वेळ काढून नाटकांच्या आणि चित्रपटांच्या ऑडिशनसाठी धावपळ करायचा. सुरुवातीला त्याला अनेक नकारांचा सामना करावा लागला. अनेकांनी सांगितलं, तुझा आवाज चांगला नाही, तू वकिलीच कर. कित्येक चित्रपटात त्याला केवळ पाठीमागे उभा राहणाऱ्या माणसाची भूमिका मिळाली. पण त्या तरुणाने हार मानली नाही. त्याने स्वतःवर विश्वास ठेवला, रोज पहाटे उठून आवाजाचा सराव केला, भाषेवर प्रभुत्व मिळवलं आणि मिळालेल्या प्रत्येक छोट्या भूमिकेत जीव ओतला. हळूहळू त्याच्या कसदार अभिनयाने संपूर्ण भारताला थक्क केलं आणि तो वकील दुसरा कोणी नसून आजचे सुपरस्टार ममूटी बनले. तब्बल 400 अधिक चित्रपटांनंतरही ते म्हणतात, मी रोज सेटवर जातो तेव्हा स्वतःला एक नवशिका समजतो. शिकण्याची वृत्ती संपली की माणूस संपतो. तुम्ही कुठे आहात आणि लोक तुमच्याबद्दल काय म्हणतात याने फरक पडत नाही. जर तुमच्या कामात निष्ठा आणि सातत्य असेल तर तुम्ही शून्यातूनही स्वतःचं विश्व निर्माण करू शकता. तेव्हा श्रोते हो, खरी शुभता कोणत्याही नक्षत्रात नसते, ती आपल्या उत्साहात आणि प्रामाणिक कर्मात असते. जोपर्यंत तुमचं मन स्वच्छ आहे तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो. चला तर मग आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा तुमचं आमचं आवडतं रेडिओ स्टेशन रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: परंतु दूध काढताना काही महत्वाच्या गोष्टी आपण पाळणं गरजेचं असतं. त्या कोणत्या गोष्टी आहेत त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. जनावराचा गोठा आणि दूध काढण्याची जागा शक्यतो वेगळी असली पाहिजे. परिसर जो आहे तो आपण स्वच्छ ठेवावा, विशेषतः जिथं आपण दूध काढतो त्याच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा स्वच्छ राहील या दृष्टिकोनातून आपण काळजी घेतली पाहिजे. तुपती जनावरं वेगळी करून त्यांचा कमरेचा भाग, मागील मांड्या, शेपटी यावरून खरारा केला पाहिजे व कास आणि सड खरबरीत स्वच्छ फडक्यानं टावेलनं पुसून स्वच्छ करावी. त्यामुळे रक्ताभिसरण वाढून जनावर कसं तरतरीत होतं. जनावराला बांधल्यानंतर कोमट पाण्यात अगदी कमी प्रमाणात पोटॅशियम परमँगनेटचे खडे टाकून तयार केलेल्या सौम्य द्रावणाने त्याची कास व सड आपण धुतली पाहिजे आणि लगेच स्वच्छ पडक्यानं किंवा टावेलनं आपण ती पुसून घेतली पाहिजे. त्यानंतर दूध काढण्यासाठी स्वच्छ व निर्जंतुक केलेली जी भांडं आहे, एक छोटासा कप व दूध गाळण्याचं स्वच्छ पांढरे कापड जागेवर आणून ठेवलं पाहिजे. कोमट पाण्यानं कास धुतल्यानंतर गाय म्हैस पाना सोडण्यास मदत करते. दूध काढणाऱ्या व्यक्तीने आपले हात पोटॅशियम परमँगनेटच्या द्रावणात धुवून स्वच्छ करावे व दूध काढण्यास सुरुवात करावी. सर्वप्रथम प्रत्येक सडातील पहिल्या काही धारा स्वतंत्र कपात काढाव्या व नंतर दुधाच्या भांड्यात दूध काढावं. कपात काढलेलं दूध साधारणतः 20 ते 25 मिली फेकून द्यावं, कारण यात जंतूचं प्रमाण जास्त असतं. दूध काढण्याची प्रक्रिया पूर्ण मूठ पद्धतीनं सुमारे 7 ते 8 मिनिटात पूर्ण करता येते. दूध काढण्यासाठी विशिष्ट आकाराची भांडी आपण वापरली पाहिजे. दूध काढताना जनावरास शक्यतो वाळलेली वैरण, घास खायला घालू नये, फक्त आंबवून द्यावं. स्वच्छ दूध कोरड्या स्टीलच्या भांड्यात काढून घ्यावं. ही झाली काही पायाभूत मूलभूत माहिती की बाबा दूध काढताना कोणत्या गोष्टीची आपण काळजी घ्यायला पाहिजे. या संदर्भामध्ये विस्तृत तांत्रिक मार्गदर्शन आपल्याला जर आवश्यक असेल तर कृषी विज्ञान केंद्र कराड येथील पशुविज्ञान शाखा जी आहे त्याचे जे कार्यक्रम सहायक आहेत यांच्याशी जर आपण संपर्क केला तर आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे त्याच्याविषयी मार्गदर्शन मिळू शकतं. तर आपण ह्या सर्व बाबी समजून घ्या आणि शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वापरा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

नमस्कार शेतकरी बंधू। शेतकरी बंधूंनो, दुग्ध व्यवसाय आज मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी स्वीकारत आहेत, काळाची ती गरजही आहे।

0: या विभागाचे सहाय्यक संचालक विशालजी राठोड यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचं त्यांनी प्रस्ताव.
1: सर्वप्रथम रयतेचे साम्राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अहिल्याबाई होळकर या सर्वांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. आपण सर्व जे आपला पिछडलेला वर्ग आहे, विमुक्त जाती व गट्टा जमाती यांच्यासाठी जे समाज त्यांना त्यांचं उत्थान करण्यासाठी, त्यांना विकासाच्या घडीवर आणण्यासाठी सर्व कार्यरत करत असणाऱ्या सर्व समाज सेवकांचं सुद्धा मी विनम्र अभिवाद करून स्वागत करतो. आज आपण 31 ऑगस्ट हा दिवस भटके विमुक्त दिन म्हणून साजरा करतो. भटके विमुक्त दिन म्हणजे नेमकं काय, की सुरुवातीपासून आपला हा समाज हा भटकता समाज आहे. सुरवी सर्वजण हे व्यवसाय करण्यासाठी इकडे तिकडे भटकत असायचो, कारण हा आपला प्रोफेशनचा एक भाग होता. मग आपण फक्त व्यापारासाठी भटकत होतो का, तर नाही. तर आपण साम्राज्यांच्या माहितीची देवाणघेवाण करत होतो, अर्थव्यवस्था चालवत होतो, तसेच तिथं आपण संरक्षणासाठी निघाल्या साम्राज्याला काय पाहिजे, गुप्त हेराची माहिती पाहिजे. आपण सर्वांनी प्रात्यक्षिक बघितलं की कसं ते नाव ओळखायचे, तर हे सर्व काम हा आपला भटकता समाज करत होता. म्हणजे केवळ व्यापार किंवा पोटासाठी नाही, तर देशासाठी सुद्धा आपण भटकत होतो. परंतु जेव्हा इंग्रजांचं सरकार भारतावर आलं, तेव्हा इंग्रज शासनाला इतर समाजांचे स्थायिक समाज होते त्यांची भीती कमी होती, परंतु आपली भीती जास्त होती. का? कारण ह्या समाजाला एक कसं बंदिस्त ठेवणार, त्यासाठी इंग्रज शासनाने एक कायदा आणला होता. त्याचं नाव होतं क्रिमिनल राईट्स ऍक्ट. म्हणजे काय केलं शासनाने, ब्रिटिश सरकारने, की या सर्व ज्या भटकत्या जमाती आहेत यांना बंदिस्त केलं. यांच्यावर कोणत्याही पोलीस स्टेशन मध्ये, समजा आता तुम्ही जळगावमध्ये आला, तर सर्वप्रथम तुम्हाला जळगावच्या पोलीस स्टेशनला हजेरी लावायची. कोणताही गुन्हा जळगावमध्ये घडला, तर सर्वप्रथम भटक्या विमुक्त जमातीतील ज्या ट्राईब्स आहेत, ज्या जमाती आहेत, त्यांना सर्वप्रथम गुन्हेगार म्हणून घोषित केलं जायचं किंवा संशयाच्या नजरेने बघितलं जायचं. तर हा असा अमानुष कायदा, याच्यातून आपल्याला मुक्तता स्वातंत्र्य आपल्याला कधी मिळालं 1947 ला, तरी सुद्धा आपल्याला या कायद्यापासून मुक्तता मिळालेली नव्हती. हा कायदा चालूच होता. 31 ऑगस्ट 1952 रोजी या कायद्यात हा कायदा रद्द करण्यात आला. त्यामुळे आपण हा दिवस सन्मानाने, ज्या दिवसाने हा कायदा रद्द झाल्यापासून विमुक्त जमाती या सन्मानाने जगू लागल्या, त्या दिवसाची ओळख म्हणून आपण भटके विमुक्त दिन साजरा करण्याचा निर्णय 2025 सालापासून घेतलेला आहे. तर हे दुसरं वर्ष आहे आणि या समाजातील लोक पाळलेल्या लोक परंपरा, तसेच समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात जोपर्यंत आपण जोडत नाही, तोपर्यंत हा समाज पुढे आहे का, नाही. मग या समाजापर्यंत विकासाची गंगा कशी पोहोचेल, याच्यासाठी हा दिवस साजरा करून जास्तीत जास्त लोकांना या समाजासाठी असलेल्या योजनांची माहिती मिळावी, याकरता आपण हा दिवस साजरा करतोय. त्यासाठी आपण आलेल्या सर्वांचे, तसेच या समाजासाठी झटत असलेल्या सर्व समाज बांधवांचे मी मनापासून आभार करतो.
0: आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते आदरणीय पिकांची यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. पिकांची लोहार.
2: नमस्कार उपस्थित मान्यवर व सर्व आपण आदरणीय, जे संस्कृतीचा जोपासण्याचा रथ ओढणारे आपण सगळेजण, आपल्या सर्वांना प्रणाम. एक घोषणा आहे, भारत माता की जय, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. खरे संस्कृतीचे वाहक आणि संस्कृती जोपासणारे आम्ही आजचा विमुक्त दिवस, भटके विमुक्त दिवस म्हणून आपण आज एकत्र आलेलो आहोत. मुळात आम्ही पूर्वापार नुकतंच होतो, मात्र मोगली आणि ब्रिटिशांच्याच कालखंडामध्ये आपण बंदिस्त झालो. खर जर बघितलं तर आपण 1570 पासून मेवाड मधून बाहेर निघालो आणि आपल्या उपजीविकेसाठी ज्या ज्या कलेचं आम्हाला ज्ञान आहे त्या कलेचा उपयोग करून आम्ही त्या त्या ठिकाणी आपला उदरनिर्वाह चालवला. मग त्यापूर्वी काय करत होतो आम्ही? आम्ही तेच करत होतो, पण त्या त्या राज्यातील त्या त्या राजासाठी आणि या राष्ट्रासाठी आम्ही कार्य करत होतो. कार्य काय होती ते आता आपण बाहेर नृत्य बघितले, काही कला बघितल्या, अशा या सगळ्या कला त्यावेळी कुटुंब आणि राष्ट्र यासाठी उपयोगात आणले जात. म्हणजे आपण हा जर डोळ्यास काही गोष्टी डोळ्यासमोर घातल्या तर आपल्या असं लक्षात येईल, आज आपल्या देशाच्या काण्या कोपऱ्यांमध्ये मोठमोठे गड कोट आहे, ती कोणी बांधते? तर आमच्या भटक्या समाजातील काही जातींनी. बेलदार समाज असेल, मोठमोठे गड कोट त्यांनी बांधकाम केलं, त्यांना त्यांचं ज्ञान होतं की मातीमध्ये कोणता पदार्थ मिसळायचा, गवत मिसळायचं, कोणती कोणती पदार्थांचं मिश्रण करून ती भिंत लिपायची, आणि ती भिंत आजही शेकडो वर्ष उभी आहे याच ज्ञान आमच्या त्या समाजाला आहे. मोठमोठे किल्ले उभे आहेत, मोठमोठ्या लेण्या उभ्या आहेत, त्या कोणी उभे केल्या आहे? आम्ही सगळ्या आमच्या आधी समाज बांधवांनी. त्यावेळेस आर्किटेक्ट होते का, इंजिनियर होते का, कॉम्प्युटर होते का, मोबाईल नव्हता, संदेश वहनाचं साधन नव्हतं, मात्र त्यावेळी कोणता दगड किती वर्ष टिकेल, 100 वर्ष टिकेल, 500 वर्ष टिकेल, 1000 वर्ष टिकेल याच ज्ञान असलेलं आमचा समाज. 1000 वर्षापासून ती गड केली आज उभे, आणि ते आमच्या समाजाने आमच्या बांधवांनी उभे. आपण जर 322 चा कालखंड पाहिला, चंद्रगुप्ताचा कालखंड जर पाहिला, तर खरं दिसायला लागतं आपल्याला म्हणजे खूप भूतकाळ द्यायची गरज नाहीये. 322 त्या काळापासून आमचा भटका समाज खरं संस्कृतीचं संगोपन वहन करत. आता आता जर म्हटलं आम्ही छत्रपती शिवरायांच्या कालखंडामध्ये तिकडे जर संदेश न्यायचा असेल तर कोणी गेलं एक चांगलं आपल्याला लगेच पटकन नावावर येत, बहिजी नाईक. बहिजी नाईकांबरोबर भली मोठी सेना होती, एकच समाज नाही, भटका समाजाची भली मोठी सेना होती. त्या सेनेवर आधारित साम्राज्यामध्ये काय काय घडत आहे, काय गडबडी होत आहे, काय संभावना होणार आहे, आणि त्याला सामोरं कसं जावं लागेल, समोरच्याला हातभार कसं करावं लागेल याची इत्यंभूत माहिती देण्याची यंत्रणा बहिजी नाईकांबरोबर सोबत होती. ही कोणामुळे? आता जी गुप्त कला पाहिली आपण हातवारे, संदेश वहनाचं कार्य होत, काही घडत असेल तर लगेच कळत होत न सांगता. ही आमची कला आता लुप्त व्हायला लागली, त्या आम्हाला लुप्त होऊ द्यायच्या नाही, त्या आम्हाला कायम टिकवायच्या. म्हणजे आमच्या जवळच असलेली वेरूळची लेणी, अजिंठा लेणी जर पाहिलं, रंगकाम करणारा आमचा समाज, चित्रकारीचा चित्रकथा समाज, काय केलं त्यांनी 1000 वर्षापासूनचे ते चित्र जशीची तशी होत, रंग रंग छटा, त्याच प्रचंड ज्ञान असलेले हे समाज घटकांनी त्यावेळेस वापरलेलं आजही तसच तस उभं आहे. एवढं सगळं ज्ञान. मग आमच्या त्या जुन्या काळामध्ये आरोग्याची काळजी कोण घेत होत? आम्ही सगळं आरोग्याची काळजी घेतो. मोठमोठी युद्ध सतत सुरू होती, सतत मारामाऱ्या सुरू होत्या, प्रत्येक राज्यामध्ये काही ना काही युद्ध सुरू असायचं, आणि अनेक सैन्य हे घायल व्हायचे, म्हणजे याचं औषधचार आपण करायचं. आमच्यातला वैदू समाज जो आयुर्वेदाचं ज्ञान असलेला आमचा समाज त्या सगळ्या गोष्टींवर मात करतो. आता आता एक थेरपी आली आहे आम्ही आम्ही म्हणून अग्निकर्म म्हणून आयुर्वेदात ती आत्ता आली आहे का नाही. पूर्वीपासून डाग देण्याची पद्धत होती माझ्या काळात. तर आपण 20 वर्षापूर्वी जर आठवलं तर म्हणलं की अमानुष पद्धतीने काहीतरी केलं जात. म्हणीच नाही अमानुष पद्धतीने ते म्हणीच नव्हतं, कारण डाग देण्याची अग्निकर्माची पूर्वीपासूनची पद्धती होती. एखाद्या आजारावर नियंत्रण करायचं असेल त्या स्पॉटला अग्निकर्म पितळाचा शिक्का असेल, चांदीचा असेल किंवा तांब्याचा असेल, त्या शिक्क्याला गरम करून तिथं तो डाग दिला जात होता. त्याला अग्निकर्म आताच्या भाषेत एवढा शूरवीर पराक्रमी आमचा समाज आहे. बोलतानी सांगितले आहे पण काय झालंय, आपण धीरे धीरे स्वतःच अस्तित्वच विसरायला लागलो. आपणच स्वतःला कमी समजायला लागलो. आपणच म्हणायला लागलो की नाही काय काय पुरसेडलेलं ते जुनं नाही. टेक्नॉलॉजीच्या जीवनामध्ये इंटरनेट आलं, मोबाईल आला, वस्तू लागताय. त्यावेळेस वस्तू लागत नव्हत्या आम्हाला. संदेश पुरवण प्राण्यांची भाषा समजत होती आम्हाला, पक्ष्यांची भाषा समजते आम्हाला. प्राण्यांच्या माध्यमातून संदेश वहन करत होतो आम्ही, पक्ष्यांच्या माध्यमातून संदेश वहन करत होतो आम्ही. विश्वाच्या पाठीवर जर दळणवळण असेल ते आमच्या भारतातल्या भटक्या समाजाने केलं. रेशीम पोहोचवणं असेल, धनधान्य पोहोचवणं असेल, मसाले पोहोचवणं असेल ते आमच्या भटक्या समाजाने. कोण होत आम्ही? आम्ही होतो. म्हणून कितपर्यंत आम्ही पोहोचतो, भारताचा झेंडा देशभर उंचवला जातोय तो आमच्या भटक्या समाजाने. आणि त्याच भटक्या समाजाला आता विस्मृती येते. त्याच समाजातल्या तरुणांना त्याच समाजातली लाज वाटायला लागते. ही चिंतन करायची गरज आपल्याला खूप. आणि काही गोष्टी आपल्याला बदल करण्याची गरज आहे. काय बदल करायची गरज आहे? तर निसर्गाच्या आणि जगाच्या असलेल्या प्रभावाबरोबर आपण सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काळाची गरज काय आहे? तर आम्ही शिक्षित झालो पाहिजे. आमचा जो समाज बांधव शिक्षित नाही, त्या समाज बांधवाने शिक्षणामध्ये आलो, शिक्षणाच्या प्रभावात आलो. व्यसनाधीनता आमच्या समाजामध्ये बऱ्यापैकी आहे, ती घालवली पाहिजे. कारण मग आमच्या शिक्काच लागतो ती तसेच आहे. मग आम्ही कधी बदलू? बदलायची वेळ आली आहे. कारण आम्ही जगाच्या पाठीवर सगळ्यात हुशार असलेली लोक. पण आज व्यसनामुळे आणि शिक्षणामुळे आज आम्ही मागे आहोत. मग पुढे जायचं कोणाचं काम आहे? पुढे न्यायची जबाबदारी कोणाची आहे? आमच्या सगळ्यांची. म्हणून मी ज्या ज्या समाजामध्ये आहे त्या समाजातील परंपरा संस्कृती या जोपासण्याची आमची जबाबदारी आहे. आणि ती आम्हालाच जोपावी लागेल. बाहेरून कोणी येणार नाही आमची संस्कृती जपायला. बाहेरून फक्त एकच येतील, तुमच्यातल्या तुमच्या जातीभेद निर्माण करणार, तुमच्यातल्या तुमच्या जातीभेद करून तुमच्यावर राज्य बळवण्यासाठी प्रयत्न करणार येतील, बाकी कोणीच येणार. असं म्हणणार नाही, अरे बाबा तुम्ही शिक्षणात मागे आहे, चला ना पुढे, तुम्हाला आम्ही पुढे घेऊन तो वाशी येणार नाही. मग या जातीयतेमध्ये फूट पाडणारे जे असतील त्यांना आम्ही ओळखणं शिकलं पाहिजे. या राष्ट्राचे खंदे आधाराचे जर खांब म्हटले तर आम्ही समाज आहोत, सगळे आम्ही समाज आहोत. आणि हेच खांब जर बाजूला सरले तर हे राष्ट्र कोलमडून देईल. विदेशी संस्कृतींना हेच हवंय, कारण भारत कधीच गुलाम होऊ शकला नाही पूर्णपणे. आम्हाला स्वातंत्र्य मिळालं, ऑलरेडी आम्ही स्वतंत्रच होतो, काहीसा भागच आमचा स्वातंत्र्य नव्हता. आमच्यावर अनेक आक्रमणांनी राज्य करण्याचा प्रयत्न केला पण आम्ही कायम गुलाम झालो नाही. कारण आमची जी सगळी संस्कृती वाहत होतो ना आम्ही संदेश वाहत या सगळ्यांनी ते टिकून ठेवलं प्रत्येकामध्ये लढावं या वृत्ती जागी ठेवली का हे राष्ट्र माझा आहे ही संस्कृती माझी आहे हा समाज माझा आहे आणि तो टिकला पाहिजे यासाठी आम्ही प्रत्येक वेळी लढतो त्याची प्रचिती म्हणजे काय 1857 चा उठाव कशामुळे यशस्वी झाला तो यशस्वी झाला आमच्या सगळ्यांमध्ये त्यावेळेस मोबाईल होता नाही कोणती यंत्रणा नव्हती ही यंत्रणा होती या यंत्रणेतून माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये विषय गेला आणि ठरलं 1857 या दिवशी आपल्याला उठाव करायचा हे पोहोचवलं आम्ही सर्व भटक्या समाजाने पोहोचवलं आणि उठाव ठरल्याप्रमाणे त्याच दिवशी उठाव झाला इंग्रजांनी येरलं अरे हे जर थांबवायचं असेल तर या भटक्या समाजावर बंधन लादली पाहिजे आणि बंधन लादली पाहिजे आणि यांना कुठेतरी एका ठिकाणी बंदिस्त केलं पाहिजे म्हणजे त्यांनी प्रत्येक वेळी रिपोर्टिंग केली पाहिजे हालचालच्या वेळेस हा कायदा आणला त्यांनी 1871 साली काळा कायदा म्हणूया म्हणजे पुढे दरोडा झाला कि भटक्या समाजातल्या पाली समाजाला पकडून द्या बेरड समाजाच्या पोरांना पकडून घेऊन जा जिथं जो समाज असेल त्या समाजाच्या लोकांना उचलून घेऊन जायचं आणि त्यांच्यावर ठपका मारायचा हा त्यावेळेस इंग्रजांनी लादलेला कायदा आणि तथाकथित त्यावेळेच्या राजकीय लोकांनी त्यावेळेच्या परिस्थितीच्या लोकांनी आपल्याला गुन्हेगारी जमात उघडून पाहायला लागली त्यांचा दोष नाही आहे कारण इंग्रजांचं धोरणच होत थोडा आणि राज्य करा आमची मानसिकता बदलवा काळे इंग्रज तयार करा आणि काळ्या इंग्रजांनीच इंग्रजांचं राज्य करा या धोरणात्मक बाबींमुळे आम्ही त्या शटपिंग लॉक होम मध्ये आहे आणि काय झालं तर काही विपरीत घटना घडल्या कि सहज सोप आमच्या समाज माध्यमांना स्वातंत्र्य मिळालं 1947 साली त्यावेळेच्या तथाकथित शासनाने विचार नाही केला की अरे या देशातला जो 15-20% असलेला भटका समाज आजही बंदिस्त आहे तो मुक्त नाहीये त्याच्यावर अजून कायदा लागूया त्याच्याकडे लक्ष 5 वर्षानंतर गेलं आणि तो कायदा 1 ऑगस्ट 1952 साली रहित केला 31 ऑगस्ट 1952 साली तो कायदा रद्द केला आणि रद्द केला मात्र धोरण नव्हती कि या मंडळींचं व्यवस्थापन काय करायचं यांच्या उदाहरणात निर्वाह साधन काय असलं पाहिजे यांच्या अडीअडचणी कशा सुटल्या पाहिजे याचा कोणताच विचार नव्हता अनेक वर्ष आमचा भटका समाज मेल ते काम मेल त्या ठिकाणी गावोगावी भटकायला लागला ज्या कला येतात त्या कला सादर करून पोट भरायला पण कोणाच्या पुढे आमच्या समाजाने आजपर्यंत हात पसरवलेले नाही आजपर्यंत कारण त्याच्यामध्ये उपजत कला आहे उपजत ज्ञान आहे मारे तिथं पाणी काढी ही वृत्ती आमच्या समाजात म्हणून आमचा समाज कोणाच्या पुढे हतबल झाला नाही कोणापुढे त्याने हात पसरवले नाही मात्र तरी सुद्धा आम्ही भटकतच राहिलो काहीसा समाज हा त्या त्या ठिकाणी स्थिर झाला मात्र बहुसंख्य समाज हा फिरतोच आहे आजही मात्र मग या समाजाच्या समस्या सुटतील कशा याच्यावर विचार करेल कोण याच्यावर आजपर्यंत गेल्या 3 वर्षापर्यंत कोणी विचार करत नव्हतं मात्र गेल्या 3 वर्षापूर्वी सध्याच्या असलेल्या शासनाने आमचा विचार केला कि भटक्या समाजाला काय काय समस्या येतात एखादी घटना घडते कोणीतरी त्यांना पकडत चिरडत मारत त्याच्यामध्ये कोणीतरी मरून जातो आमच्यातला आणि विचारलं कोण होत तर कागदच नसतो ना. आधार कार्डही नाही आमच्या जवळ, इलेक्शन कार्डही नाही आमच्या जवळ, पत्रच नाही आमच्या जवळ. मग या शासनाने विचार केला की जो महाराष्ट्रामध्ये 35% असलेला भटका समाज आहे यांच्यासाठी कायदा तयार केला उमाजी नाही यांच्या माध्यमाने योजनेच्या माध्यमाने. आणि सुरू झालं की महाराष्ट्रभरातील कानाकोपऱ्यातल्या भटक्या समाजाच्या वस्त्या आयडेंटिफाय करायच्या आणि भटक्या समाजाच्या कोणत्या कोणत्या समस्या आहेत त्या समस्यांवर तोडगा काढायचा, त्यांना लागणारे कागदपत्र प्रोव्हाइड करायचे. मुळात आता आमची पहिली सुरुवात काय तर आमचा समाज आज इथं उद्या तिथं परवा कुठे माहितीच नाहीये, मग जन्म झालाय पण नोंदच नाहीये, मग काय करायचं, आधार कार्डच निघत नाहीये, काय करावं. तर त्याला तोडगा उमाजी नाही. महाराज स्वाभियान अंतर्गत त्यांना गृह चौकशी अहवाल किंवा स्थानिक ठिकाणच्या प्रतिनिधी असतील किंवा शासकीय यंत्रणा असेल त्यांना अधिकार दिला की तुम्ही सादर करा अहवाल आणि त्या मंडळींना जन्म पुरावा द्या, त्यांना आधार कार्ड द्या, त्यांना जातीचे दाखले द्या, जे जे डॉक्युमेंट लागतात ते या शासनाने आमच्यासाठी लागतात. स्वातंत्र्य मिळून किती काळ खंड झाला तरी आमच्याकडे कोणी बघत नव्हतं. आम्हाला आमच्या बद्दल विचार करणार हाच कालखंड आहे. आमच्या व्यवस्था प्रचंड होत्या, प्रभावी होत्या. आजही आम्ही कोर्टाच्या पुढे कधी हात पसरवत नाही, फक्त काही गोष्टी आपल्याला बदलवाव्या लागतील. आजही आमच्या स्वतंत्र जात पंचायती आहेत, वर्षानुवर्ष कोर्टाला फेऱ्या मारत नाही आम्ही. आजही गावपंचायत बसते आमची आणि लगेच निर्णय होतो, पंचायतीचा निर्णय होत नसेल मढीला जाऊन किंवा पुण्याला जाऊन गणितनाथांच्या यात्रेला जाऊन वर्षाच्या शेवटी का होईल ना आमच्या केसचा निकाल लागतो. म्हणजे किती प्रभावी यंत्रणा आहे आपली, मात्र ही जोपासावी लागेल आपल्याला. आता जसं सरांनी म्हटलं की आता ही 50-60-70 वर्षाची मंडळी याच्यानंतर हे लोक पाहून जाणार आहे. मी म्हणे हे लोक पाहू द्यायचं नाही आपल्याला. आमचं अस्तित्व म्हणजेच आमची ही संस्कृती आहे, लोक पावेल का मग. आम्हाला हे पाणी पुण्या पुढे पुढे पुढे पुढे न्यायचंय आणि असं तसं पाणी नाहीये आपलं, अमृताचं पाणी आमची संस्कृती आहे ना. अमृताचं पाणी म्हणजे जोपासली पाहिजे, ती जोपासण्याची आमची सर्वांची जबाबदारी. असंच भटक्या समाजासाठी काम करणारे अनेक समाजामध्ये आपल्या समाजामध्ये संघटना उभ्या राहिल्या. त्याची एक संघटना मराठवाड्यामध्ये भटके मुक्त विकास परिषदेची स्थापना झाली 1992 साली. कारण धाराशिव जिल्हा असेल, लातूर जिल्हा असेल, या भागामध्ये पारधी समाज, नाथ समाज, गस्ती समाज अशा बऱ्याच मंडळी जेव्हा म्हटलं काही घडलं की त्यांना उचलून नेलं जात होत, डांबून दिलं जात होत, काही नसतं. हा समाज पुन्हा त्याच मार्गाला जात होता वारंवार. मग हा पुन्हा या मंडळीच्या आपल्या सर्वांच्या प्रवाहात आला पाहिजे म्हणून काय करायची गरज आहे तर भटकी मुक्त विकास परिषदेने ओळखून शिक्षण, स्वावलंबन आणि सुरक्षा या गोष्टीवर काम केलं पाहिजे म्हणून पाऊल टाकलं आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये यमगरवाडी प्रकल्प सुरू झाला. पहिली यमगरवाडीला आश्रमशाळा सुरू झाली आणि बघता बघता तिथून क्लास 1 अधिकारी, क्लास 2 अधिकारी, क्लास 3 अधिकारी निर्माण व्हायला लागले आमच्या. हे यशस्वी झालं आमच्या मुक्त विकास परिषदेच्या या कार्यामध्ये. अजून काय तर भटका समाज काही इकडे घडी थांबत नाही, मग तो गावाला भटकतो. म्हणून जिथं 10-15 जिथं 20-25 घरं असतील त्या ठिकाणी जाऊन पालावरची शाळा चालू केली. अशा शेकडो पालावरच्या शाळा आज भटके मुक्त विकास परिषदेच्या माध्यमातून सुरू आहे. पटलं तेव्हा चोरी झाली की यंत्रणा उचलून घेऊन जाते, योग्य मार्गदर्शन नाही म्हणून, कायद्याचं ज्ञान म्हणून सुद्धा त्या कार्यशाळा आपण घेत असतो. आताची स्थिती बदलली आहे. आज शासन आमच्या खांद्याला खांदा लावून उभं राहिला. त्याची प्रचिती म्हणून समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून भटके विमुक्त विकास परिषद सर्व इतर मागास विभाग कल्याणच्या माध्यमातून समिती स्थापन केली गेली की भटक्या समाजाच्या समस्या सगळ्या सुटल्या पाहिजे. त्यासाठी चार अशासकीय सदस्य आणि शासनाच्या विभागांचे प्रमुख अशी नोंदी समिती स्थापन झाली आणि त्या समितीच्या माध्यमातून गावागावात जाऊन तिथं सर्वे झाला पाहिजे. सर्वे होऊन त्या समाजाच्या कागदपत्रांच्या ज्या ज्या समस्या असतील त्या सोडल्या पाहिजे यासाठी ती समिती काम करते. म्हणून आपल्या सर्वांच्या लक्षात घेण्याची काय गोष्ट आहे, गरज अशी आहे की माझा समाज ज्या ज्या गावात आहे त्या त्या समाजाच्या काय काय समस्या आहे त्या सगळ्या समस्या आपण समाज कल्याण विभागा थ्रू समाज कल्याण विभागापर्यंत पोहोचवू आणि आपल्या समाजाचा सर्वे झाला पाहिजे की माझ्या समाजामध्ये ह्या ह्या अडीअडचणी आहे. त्या अडचणी जर लक्षात आल्या तर शासनही कॅम्पिंग करतील, तरच आपल्या समस्याही सुटतील. त्यासाठी आपण प्रयत्न करतोय की प्रत्येक तालुक्याची समिती आणि प्रत्येक वस्तीची पुन्हा समिती म्हणजे तालुक्याची प्रत्येक समाजाच्या प्रतिनिधींची समिती आणि प्रत्येक गावामध्ये गावाची समिती आणि गावामध्ये प्रत्येक समाजाचे दोन प्रतिनिधी त्यांनी आपल्या समाजासाठी काम करायचं. आता आपण जिल्ह्यापर्यंत बोलतोय, तालुक्याला ठराविक ठिकाणी आपण बोलतोय, तर आपल्याला आता आपल्या प्रत्येक वस्तीपर्यंत जायचं आहे आणि मला विश्वास आहे आपण सगळेजण मिळून ते जायचं. म्हणून आज मुंबई सारख्या ठिकाणी सुद्धा आमचा समाज त्याला राहिला जागा नाही, शिक्षणाचा तर दूरच विषय आहे. म्हणून ठाण्यासारख्या ठिकाणी सिग्नल वरची शाळा सुरू केलेली आहे. रात्रीच्या वेळेत चौकात सिग्नल लागच्या ठिकाणी शाळा लागते. आपल्या भटक्या समाजाच्या पोरांना जमा केलं जात. शाळा म्हणजे काय, शाळा म्हणजे अगोदर तर आंघोळ करण्याचं शिक्षण, स्वच्छ नीट राहण्याचं शिक्षण. आणि या स्वतःला सुशिक्षित म्हणणाऱ्या समाजाला त्यांच्या सारखं उभं करण्याचं शिक्षण. म्हणून आपण सगळेजण बोलण्यासारखे अनेक विषय आहेत. आपण इतके मोठी आपली म्हणजे आपली संस्कृती इतकी प्रभावी आहे की एका समाजावर बोलायचं म्हटलं तर आम्हाला वेळ नाही पडणार. प्रत्येक समाज कुशल आहे आमचा, प्रत्येक समाजामध्ये अमृत भरलेला आहे, मात्र त्याला थांबू द्यायचं नाही आम्हाला, त्याला खंडित होऊ द्यायचं नाही आम्हाला, आम्हाला त्याला कायम वाहू द्यायचं. मग आमचा आजचा 31 ऑगस्ट फक्त जळगावला साजरा करायचा का, नाही, प्रत्येक गावापर्यंत हा आमचा दिवस साजरा करायचा. जिथं जिथं माझा समाज राहतो तिथं तिथं माझा हा दिवस साजरा झाला पाहिजे. कारण आम्ही खूप झेडल. आणि अजून एक माझा महत्वाचा विषय माझा तुम्हाला सांगायचा राहून गेला. बऱ्याच जणांमध्ये आमच्यामध्ये न्यूनगंड तयार केला जातो की भटके विमुक्त समाज म्हणजे दुर्लक्षित कमी लेखला जातो. आम्ही कमी नाही, कारण संस्कृतीचे खरे रक्षक कोण, आम्ही. संस्कृती वाहक कोण, आम्ही सगळे. आम्ही कमी कसे आहे, आम्ही कमी नाहीच आहे. या राजकीय दुकानदारांनी आपल्याला कसं केलं आणि आमची बाबत अशी झाली. दुसरं, गावाच्या रक्षणासाठी सर्वप्रथम आम्ही होतो प्रत्येक ठिकाणी. बरेच जण म्हणतात गावाच्या बाहेर आपल्या समाजाला निवासाला दिलं जातो, तसं मुळीच नव्हतं. छातीवर घेणारा शत्रूला कोणणारा समाज आम्ही, नितळ्या छातीचे आम्ही. म्हणून आम्ही लढाऊ वय्यत गावाचं राज्याचं रक्षणाच्या सीमेवर राहणारे आम्ही सगळे. म्हणून आम्ही गावाच्या सीमेवर आहोत, ना की आम्हाला दुय्यम लेखलं जात म्हणून नाही. हा समज आम्हाला फोडून टाकायचा. आज रोजी 2-3 गोष्टीचा संकल्प आपण करू. मी ज्या समाजात आहे त्या समाजाचा अभिमान मला असला पाहिजे. दुसरं, मी 4 पावलं पुढे गेलोय तर माझा समाज माझ्या बरोबर माझ्या जागेबरोबर आला पाहिजे. ही जबाबदारी आमची आहे. मी शिकलो म्हणून मी पुढे गेलो असं आम्हाला करायचं नाहीये, तर माझ्या समाजाला मला बरोबर न्यायचं आहे. माझा समाज शिक्षित नाही आहे, त्याला शिक्षणाच्या प्रभात आणण्याची आपल्याला गरज आहे. आज जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर 180 वस्ती आपण आयडेंटिफाय केल्या शासकीय जिल्ह्यामध्ये 180 ठिकाणी आपल्या वस्ती आहे. आणि व्यसन सगळ्या विश्वाचं दारिद्र्य आपल्या वस्त्यांमध्ये भरलेलं असत, ते खोडून टाकायचं, हे पुसून टाकायचंय. आम्हाला समाजाला अभिमानाने सांगायचंय आम्ही ते नव्हतो आणि ते नाहीच आहे आम्ही आणि ते नसतारच आहे आम्ही, ते दाखवावं लागेल. म्हणून जिथं आहोत ज्या संस्कृतीत आहोत त्याचं संगोपन आणि पुढे पास करण्याची जबाबदारी आमच्या सर्वांची आहे. एवढंच बोलून थांबतो.

आपल्या समोर कळू द्यायची शाळा आपल्या समोर या ठिकाणी सादर करीत आहे.

0: तो थंडर आता बोल दिया
1: एक थोडीशी माहिती सांगतो. आता या मुलींनी काय केलं तुम्हाला कळलं का की होळीमध्ये आणि दिवाळीमध्ये बंजारा समाजामध्ये एक विशेष प्रथा असते की ते भावाला आशीर्वाद देतात त्याला पेरिया असं म्हणतात. जसं त्या मुलींनी समोर येऊन ती आरती घेतली. मग बंजारा समाज हा निसर्गपूरक समाज होता. त्यांच्याकडे पारंपरिक मध्ये शेकडो गाई आणि बैल असायचे. मग ते बैलांची आणि आपल्या बैल सांभाळणाऱ्या भावाची एक पूजा करत त्याला आशीर्वाद द्यायचा सगळ्या बहिणी. तो एक प्रोग्राम होता. नंतर त्यांनी एक होळी सांगितलं केलं होतं. तर आजही बंजारा समाजामध्ये होळी ते होळी जेवढे मुलं जन्मतात त्या मुलांचा नामकरण सोहळा हा होळीतच होतो. बरोबर. होळी नंतर जेवढे काही 12 महिने म्हणजे होळीची होळी पेटली त्याच्यानंतर 1 सेकंदाने मुलगा जन्मला त्याच्या पुढच्या होळीला बारसा होतो. आणि हे जे समोर गवत होत त्याला तीज म्हणतात. आणि योगायोग असा की ह्या वर्षी तर तीजचा प्रोग्राम हा कालच दरवर्षी राखी पूनमला बंजारा समाज मध्ये तीजचा

0: आणि राखी पुन्हा काय करायचं, त्याच्यामुळे आपला हा योग आहे.
1: पिंपळखेड माध्यमिक असेल लक्ष्मीता अवतार म्हणजे ज्याप्रमाणे जोगवा मागणारा झोपती किंवा जोगवा मागणारी झोपती अगदी त्याच पद्धतीने कुळाचरणापासून अनादि अनंत काळापासून त्याच्या घरापासून त्यानं स्वतःला अर्पण केलंय त्याकडं लक्ष्मीकडे तिचा हा आविष्कार. अर्थात अंगणात दारा दारात येणारा आईची विनंती करणारा हा पोतराज

पिंपळखेड माध्यमिक आश्रमशाळा जोरदार असं पत्र दृढ या ठिकाणी सादर केलेलं आहे. आता यानंतर प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा तळोदे.

0: भविष्यवाणी आहे सेवालाल महाराजांनी 150 वर्षांपूर्वी ती भविष्यवाणी केलेली होती.
1: मुख्य

0: हेलो हेलो हेलो हेलो हेलो हेलो
1: आवाज नहीं आ
0: हेलो
1: पा रही।
0: हेलो हेलो
1: हेलो
0: हेलो हेलो हेलो हेलो
1: ते मिनिमाइज करन चला है मुझे।
0: हेलो हेलो हेलो हेलो हेलो हेलो हेलो हेलो हेलो हेलो हेलो माइक चेक हेलो हेलो
1: याच्यावर दिसत नाही ना पण।
2: त्याला नका देऊन, त्याला
0: हा
2: मॅसेज काय केलं,
0: हा
2: तुम्हाला इथे व्यू घ्या,
0: हा
2: तुम्हाला तिथे
0: हॅलो
2: ट्रॅकवर आहे,
0: हॅलो
2: तुम्ही त्याला
0: हॅलो
2: व्यवस्थित हा दाबला, हे बटन दाबले तुम्ही,
0: क्या ऑन एअर
2: म्हणजे
0: होणार
2: हा ऑन एअर चालला आहे।
0: बर हो
2: आता आपल्याला ऑन एअर जायचं नाहीये,
0: फक्त रेकॉर्ड करायचं आहे.
2: हा हे दाबू नका, हा हे बटन सुद्धा याला दाबू नका,

90.8 मेगाहर्ट्स आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन. श्रोते हो, रात्रीचे 9:25 होत आहेत आणि लवकरच हे प्रसारण आपण सुरू करणार आहोत. 8:00

0: मी तर फॅन्टम लागेल, एक हा
1: हे
0: आणि
1: पा,
0: एक हा लागणार नाही.
1: नाही नाही हा घ्या.
0: अरे वा,
1: नमस्कार, आपण तिथे आपण आलेलो आहात. याला पॅड मारून घ्या बोलले म्हणजे तो अजून सेन्सिट होऊन जाईल. नमस्कार, आपण इथे सर्व जमलेले आहात इथे. अरे यार, हे काय झालं यार.
0: नाही त्याचं काय नाही, होऊन जातं ते. ठीक आहे, त्याला तुम्ही इथून ओढलं ना खाली की त्या वेव्ह निघून जातील. तिथून त्या याच्या जागेवर
1: आपण इथे जमलेले आहात, तुमच्या आपल्या FM साठी जमलेले आहात. आपण ऐकत आहात 91.8 FM. नमस्कार.